ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 65 विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: फर्स्ट ऑफ ऑल थँक यू।
3: आता जसं की 2016 पास आउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
4: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट लेण्या घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
3: आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होतात?
4: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
3: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
4: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये। सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
3: अच्छा, बर। ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
4: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपलं, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हां फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं इथे। मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं, ते मेकॅनिकल डिपार्टमेंट इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं। आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता। बाकी बरं होतं काही म्हणजे असं
3: बरं. आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं, कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं आहे की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंच चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे पण ते त्याकडं. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते
4: आमच्या वेळेस तर 2012 म्हणजे जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे 12-13-14. लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलच नव्हतं.
3: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
4: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नेक्स्ट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
3: बर बर. मग आता जर समजा त्या तो त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
4: तसा काही फरक पडला नसता पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली. तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही IT कडे कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे आणि तिथून नंतर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT ला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT मध्ये शिफ्ट झालो.
3: मित्रांनो जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणला होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
4: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील आई वडील एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंगकडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं. म्हणजे असं नवीन काय नव्हतं, काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता त्याच्याबद्दल काय नाही.
3: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
4: स्कूलिंगला मी 4th-7 पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला आणि 8th-9th-10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th-12th मी लातूरला होतो अगेन आणि तिथून बोर्ड आणि CET पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
3: 11th-12th
4: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
3: जयक्रांती कॉलेज. बरं. मग तिथं अकरावी बारावी करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना की तसं आय आय टी असेल किंवा नीट असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात ते तिथले दोन वर्ष कसे होते मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं कारण 10 इंजिनियर घरातले म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं त्यामुळे
4: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो मराठी मीडियम पहिल्यापासूनच इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं टेन्थपर्यंत रे आणि एकदम 11वी 12वीला गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग इंग्लिश कम्युनिकेशन इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं
3: हे
4: 11वी 12वीला खूप डिफिकल्ट जायचं पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या आणि तेच डेली टायमिंग असा होतं की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11वी 12वी
3: बर मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय 2016ला पासआउट झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं
4: 2016ला पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस IT मध्ये रिसेशन आलं होतं त्याच्यामुळे IT आणि CSE मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचा असेल काय असेल जे ॲज कम्पेअर टू IT आणि त्यावेळेस IT एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे CSE IT आणि जे मेकॅनिकलमधून IT मध्ये गेलेले तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं तरच ते क्लास केला आणि तो क्लास म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली IT ला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन आणि मग तिथून NSDL चा प्रवास चालू झाला
3: अच्छा हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यामध्ये ओके
4: NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत तर हे NSDL चं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील UN नंबर आणि बाकी फंक्शन तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं त्यांना मेंटेन करावं लागतं कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं त्याचं टेस्टिंग होतं ह्या बाकी गोष्टी चालतात आणि NSDL चा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ONDC म्हणून ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार तर हे असं एक चालू आहे अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग त्याचं टेस्टिंग डेव्हलपमेंट वेब पेज असेल बॅक एंड असेल API असेल त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल ह्या IT रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात
3: नाही तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल ती नेमकी संकल्पना कशी असणार त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे
4: मोदींचा म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना ते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाही आहे. तर आता ते ओ एन डी सीवर काय करायचे, लोकलमधला लोकल किंवा तुमचं एक रूममध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्टमध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओ एन डी सीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे.
3: ओके,
4: असं आहे. मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी आहेत.
3: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठावा मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एनएसडीएल मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगले लवकर.
4: बरोबर,
3: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
4: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेसचा प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, सीपीपी, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
3: बरं, आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता एनएसडीएल ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही एनएसडीएल कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
4: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
3: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतं तुला सरकारी नोकरी आहे.
4: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहे, गव्हर्नमेंट कंपनी,
3: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस एनएसडीएलचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे हे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की वन नाईट पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
4: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
3: नाही म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर स्टुडंट
4: नाही, ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही, ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक

0: म्हणता येईल समजा ते
1: नाही चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना आपण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखर जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली गेलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती अशा अँगलनं माझा विचारण्याचा भाग होता.
0: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असता डायरेक्टली. म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65 अबो पर्सेंटेज पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
1: बर सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला घरात तर 10-10 इंजिनियर आहेत त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही.
0: तसं कॉम्पिटिशन नाही कारण एका बॅचचे नाहीत कोण. आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट डिफरंट ब्रँचला आहेत त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
1: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय.
0: हा आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे
1: त्याच्यावर. पण असे संधी मिळू शकते
0: काय
1: तुझ्या बाबतीत काय विषय आहे.
0: हा मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
1: तुला जाण्याची इच्छा आहे.
0: अजून 2-3 वर्षांनी.
1: आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं.
0: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो. मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं सेकंड सेम क्लिअर निघाली की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना जास्त लो लेवल पण नव्हतो ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
1: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये कधी काय.
0: हा त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केल्या. थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती. सिनियर स्टुडंट आणि बाकीची जास्ती होती त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
1: बर आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा.
0: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे पण केलेल्या आहेत तशा त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
1: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
0: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटाला जायचो मग लगेच सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
1: अच्छा कुठे.
0: आपलं श्री
1: टॉकीज डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर.
0: हा अभ्यास करताना सबमिशन करताना जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा एक म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो राहुल शेळके विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला. तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-3-4-4 वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज साध असायचं.
1: बर बर बर. आता लग्न झालं
0: नाही आज आणखी नाही.
1: बर बर. मग मेकॅनिकल होतो म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच.
0: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅचमध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या 4-5 मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते. 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
1: अच्छा अच्छा.
0: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचं आम्ही.

0: बर मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती अमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तो घराकडे जातो, घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्समध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असेल की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
1: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले, आणि वडिलांचं असं होतं वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT मध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर, कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती, ते बोलायचे तू तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
0: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग, म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11वी 12वी लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोयस की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं?
1: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
0: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
1: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये एवढा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड बी पूर्ण आजारी होतो, तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं होतं स्टमकचा, म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या 1.5 वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्ती अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला, तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे, आता मग त्याच्यानंतर मग ह्या IT चे क्लास करणे, IT मध्ये शिफ्ट होणे,
0: आता मात्र
1: कम्फर्टेबल जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये एवढं.
0: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल काही गोष्टी प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, आणि मोस्टली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम करतो, असं तुला कुठलं असं मोटिवेट करत राहिलं?
1: हा, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो कारण बी फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं, तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जसं त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
0: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
1: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
0: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
1: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
0: बर मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
1: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं त्याच्यामध्ये बरेच गाणे, ते कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
0: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
1: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
0: उस्मानाबादचा,
1: सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण

0: चार वर्षाचा काळ एकदम वाटून जायचा.
1: एका सेकंद
0: एखाद्या सेकंदामध्ये फक्त मेन बिल्डिंगचे फक्त व्ह्यू दिसला बस मधून, तर पूर्ण चार वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
1: बरं, मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
0: स्वप्न तर आहे,
1: धन पण आहे, नावामध्ये राज आहे आणि पुन्हा पाटील आणणार आहे का? आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
0: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये. किंवा फॉरेन मध्ये जर चान्स मिळाला अब्रॉडला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर चार वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
1: अरे वाक्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगू. तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे असं?
0: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे. हे तर सगळेच सांगतात पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम, हे दिवस, हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही. तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल. हा टाईम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, हेच सांगू शकतो मी.
1: क्या बात. तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे इथे कार्यरत आहे, तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशा अपेक्षा वाटते.
0: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: फिरुनी नवी जन्मे नमी वाह
1: मन मन मन मन मन मन वन टू

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत। श्रोते हो, आपण बघितलेलं आहे, जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो। तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही। पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे। प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो। ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। सऱ्या, वरंबे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते। तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही। तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे। पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो। त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने, मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते. तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो. सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो. आता तुषार सिंचनाची निगा जी आहे संदर्भात माहिती करून घेऊयात. या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका. तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे. तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर. किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड RQ RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. RQ RC मधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतारच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पाण्यावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून, किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी, ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडे पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी मानवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्यपरिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडं किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडं जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: तानपावला बाबा तानपावला.

आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन आपल्या समवेत. श्रोते हो, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला आपले श्रोते जे भरभरून असं प्रेम करत आहेत, रेग्युलरली कार्यक्रम ऐकून त्यावर मला प्रतिक्रिया देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार. असंच प्रेम करत राहायचं आहे जेणेकरून मला या कार्यक्रमांमधून आपल्यापर्यंत विविध कलावंतांना घेऊन येता येईल. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार शो देखील खूप जास्त स्पेशल आहे. आज देखील एका वेगळ्या कलाकाराला मी घेऊन आपल्यापर्यंत आलेली आहे. मंडळी, हिंदी सिनेमांमधून अगदी थोड्या कालावधीमधून अनेकांची नशीब बदलायची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, परंतु यासाठीही आपल्या स्वतःची एक स्टाईल आणि वेगळी ओळख आणि मेहनत ही लागतेच. अशाच एका गायकाचा फिल्मी प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून बघणार आहोत, ज्यांनी हजारांहून अधिक चित्रपटांमधून 6,000+ गाणी गायलेली आहेत. त्यांची काही गाणी ऑल टाइम बॉलिवूड हिट मध्ये देखील समाविष्ट आहेत. त्याचबरोबर एक वेगळी स्टाईल आणि गाण्याची वेगळी शैली, त्यामुळे हा गायक बॉलिवूडच्या सर्वाधिक हिट सिंगर मध्ये सामील झाला आणि आजही त्याची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. आज जाणून घेऊयात रेशमी आवाजाचे सदाबहार गायक अभिजीत यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार रेशमी आवाजाचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांना.

आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरहिट बॉलिवूड सिंगर अभिजित यांना. मंडळी, अभिजित यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी 1977 मध्ये कानपूर येथील क्राइस्ट चर्च कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यांनी 1970 पासून रंगमंचावर गाण्यास सुरुवात देखील केली. त्यानंतर 1981 मध्ये बॉलिवूड मध्ये गायन क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडलं. अभिजित यांच्यावर द ग्रेट किशोर कुमार यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी अनेक अल्बम मधून सुरुवातीच्या काळात किशोर कुमार यांची गाणी गायली.

बिगस्टार शो चा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरण 90.4 FM वरून आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आज आपण जाणून घेत आहोत अभिजित यांचा जीवन प्रवास बिगस्टार शो मधून. 9970509 क्रमांकावरती आपण मला तुम्ही हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असाल तर मला सांगायचं आहे की हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, 1990 दशक हे अभिजित यांच्यासाठी उल्लेखनीय ठरलं. यामध्ये सलमान खान यांच्यासाठी त्यांनी बागी या चित्रपटासाठी 3 गाणी गायली आणि ही गाणी सुपर हिट ठरली. या गाण्यांना संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. यानंतर नदीम श्रवण यांच्या संगीत निर्देशनात त्यांनी आणखीन एक सुपरहिट गाणं गायलं होतं. ते होतं दिल तुझ पे आ गया. आणि इथूनच पुढे त्यांची यशाची घौडदौड सुरू झाली. 1992 हे सालही त्यानंतर अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. त्यांची खिलाडी या चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. यामध्ये

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत रेशमी आवाजाचे सिंगर ज्यांना म्हणतात असे अभिजीत। श्रोते हो, यानंतर 1994 सालही अभिजीत यांच्यासाठी खास ठरलं। या वर्षी त्यांचे ये दिल्लगी, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, राजा बाबू, अंजाम आणि जुवारी नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले। यामध्ये ये दिल्लगी हा चित्रपट त्यांना यशो शिखरावर घेऊन गेला। यामधील जब भी कोई लड़की देखू मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले, ये दिल की लगी आणि राजा बाबू या चित्रपटांचं टायटल सॉन्ग सुपर हिट ठरलं। आता अभिजीत सर्वच नायकांचा आवाज बनले होते आणि जवळपास त्या काळातील सर्वच संगीतकारांसोबत अभिजीत यांनी गीत गायली।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर म्हणजेच अभिजित यांचा जीवन प्रवास. मंडळी, 1997 हे सालही अभिजित यांच्यासाठी खास ठरलं. यामध्ये त्यांचे विशेष चित्रपट आले ते जुडवा, यस बॉस, जुदाई, इश्क आणि सनम नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये यस बॉस हा चित्रपट खास ठरला आणि पुन्हा एकदा अभिजित शाहरुख खानचा आवाज बनले. यामधील चांदी तारी तोडी लाऊ, नंतर सुनिए तो, परत मे कोई ऐसा गीत गाऊ कि आरजू जगाऊ अगर तुम कहो, या गीतांनी धमाल केली. याच सोबत एक प्रस्थापित गायक म्हणून उभा राहण्यासाठी 1997 हे अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं आणि आघाडीचे गायक म्हणून त्याच वर्षापासून त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

आपण आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आज आपले जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील अशा श्रोत्यांनी 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून रेशमी आवाजाचे गायक अभिजित यांना. मंडळी, 1999 मधील शाहरुख खान यांच्याच बादशाह या चित्रपटातील जवळपास सगळीच गीतं अभिजित यांच्याकडे आली. यामधील बादशाहचं टायटल सॉन्ग बादशाह

या गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. सुपरस्टार शाहरुख खान साठी तो त्यांच्या पडद्यावरचा आवाज बनले होते आणि इथूनच पुढे शाहरुख खानच्या सर्वच सिनेमांमध्ये तो पार्श्वगायक म्हणून पुढे आला. त्यानंतर 2000 मध्ये टी सिरीज द्वारे वितरित केलेल्या मन्नाडे, हेमंत कुमार, किशोर कुमार, मुकेश यांच्या हिट गाण्यांचा सॅल्यूट टू लेजंड हा अल्बम रिलीज केला, तो अभिजीत यांच्या आवाजामध्ये.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजित यांचा जीवन प्रवास. मंडळी, अभिजित यांच्या 2000 कारकिर्दीत रेड चिलीचा पहिला चित्रपट त्यांना मिळाला, तो होता फिर भी दिल है हिंदुस्तानी. यानंतर धडकन आणि तुम बिन, जोश आणि अशोका या चित्रपटांचा समावेश होतो. यानंतर धूमचा दिलबरा दिलबरा अपुन के तू अपुन तेरा, सुनिधी चौहान यांच्या सोबत गँगस्टर मधील लम्हा, श्रेया घोषाल यांच्या सोबत धुमता ना तदुम ना, आणि बेशरम या चित्रपटासाठी त्यांनी रणबीर कपूर यांच्यासाठी गीत गायली. यानंतर 2019 मध्ये त्यांचा चक दे फट्टे त्यांनी हे गाणंही रिलीज केलं. आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये अभिजितच्या या गाण्यानेही धमाल केली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आज आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजीत यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, चित्रपटातील पार्श्वगायन असो, स्टेज प्रोग्राम असतील किंवा प्रादेशिक भाषांमधील विविध गीतांसाठी केलेलं गायन असो, अभिजित यांनी आपल्या गायनामधून गेली अनेक वर्ष श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. 90च्या दशकातील एकूण संगीताचा एक खास कार्यकाळ विशेष राहिला आहे आणि यामध्येच अभिजित यांची गायकी चार चांद लावणारी अशीच आहे. अभिजित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण ऐकणाऱ्यांच्या मनाला जाऊन भिडतं आणि आपणही ते गीत गुणगुणू लागतो. हेच खरे अभिजित यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणूनच अभिजित आहेत रेडिओ 13 चे बिग स्टार.

तर श्रोते हो, वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलं बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजित यांना. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे तुम्ही मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कलावंतासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: फर्स्ट ऑफ ऑल थँक यू।
3: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
4: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
3: बरं, मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत्या?
4: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
3: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
4: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये। सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
3: अच्छा, बरं, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
4: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपला, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं इथे। मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं, ते मेकॅनिकल डिपार्टमेंट इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं। आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काही म्हणजे असं।
3: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक असे विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की

0: 1980 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंचसं चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2000 म्हणजे 12-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे पण ते त्याकाळ. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते
1: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12-13-14 लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच Jio 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
0: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
1: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढेच ते झेरॉक्स करून तेवढ्याच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आदिवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
0: बर बर. मग आता जर समजा त्या तो त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
1: तसं काही फरक पडला नसता पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली. तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही IT कडे कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे आणि तिथून नंतर तर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT ला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT मध्ये शिफ्ट झालो.
0: मित्रांनो जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भाग
1: आहे.
0: तर धनराज म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
1: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील आई वडील एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंग कडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं म्हणजे असं नवीन काय नव्हतं. काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता त्याच्याबद्दल काय नाही.
0: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
1: स्कूलिंगला मी 4th ते 7th जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला.
0: हरंगुळा.
1: आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो. आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन. आणि तिथून बोर्ड आणि CET पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
0: 11th, 12th
1: लातूरला होतो जयक्रांती कॉलेजला होतो.
0: जयक्रांती कॉलेज. बर. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना की तसं IIT असेल किंवा नीट असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात. ते तिथले 2 वर्ष कसे होते मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं?

0: दहा इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं त्यामुळे.
1: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मीडियम पहिल्यापासूनच. इंग्लिशचा थोडा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं टेन्थपर्यंत रे. आणि एकदम 11वी 12वीला गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन, किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे. त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
0: हे
1: 11वी 12वीला खूप डिफिकल्ट जायचं. पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये. तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11वी 12वी.
0: बरं, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय. 2016ला पासआउट झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
1: 2016ला पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस IT मध्ये रिसेशन आलं होतं, त्याच्यामुळे IT आणि CSE मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली. पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं, मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला, मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल, जे ॲज कम्पेअर टू IT. आणि त्यावेळेस IT एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे CSE IT आणि जे मेकॅनिकलमधून IT मध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली IT ला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन, आणि मग तिथून NSDL चा प्रवास चालू झाला.
0: अच्छा, हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात?
1: ओके, NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत, तर हे NSDL चं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील, आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील, UN नंबर आणि बाकी फंक्शनिंग, तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो, आधार सर्च करतो, तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि NSDL चा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या, ONDC म्हणून. ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांची म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे, बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची. त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे, अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे. आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, मग डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅकएंड असेल, API असेल, त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, ह्या IT रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
0: नाही, तू एक बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल, ती नेमकी संकल्पना कशी असणार? त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे.
1: मोदींचा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे, तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ONDC वर काय करायचे, लोकल मधला लोकल किंवा तुमचं एक रूम मध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली 0 कॉस्टमध्ये 0 याच्यामध्ये तो डायरेक्टली ONDC ला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला,

0: तुमचं माईक माईकला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे.
1: ओके,
0: असं आहे. मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी आहेत.
1: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठावा मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे NSDL मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना, किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, तर कदाचित अजून खूप चांगले लवकर.
0: बरोबर,
1: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
0: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार, की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल, ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेस प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, CPP, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, हे बाकी गोष्टी असतील, आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर, ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
1: बरं. आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही NSDL कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
0: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
1: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतं तुला सरकारी नोकरी आहे.
0: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहे, गव्हर्नमेंट कंपनी,
1: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा, असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस NSDLचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे हे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की 1 night पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
0: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
1: नाही, म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर स्टुडंट
0: नाही, ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही. ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे 1 night stand आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त PL मध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक म्हणता येईल समजा, ते
1: चूक नाही. या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं, ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती, अशा अँगलनं माझा विचारण्याचा तो भाग होता.
0: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच MNC कंपनीला अप्रोच भेटला असतं डायरेक्टली. म्हणजे MNC कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
1: बर. सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय, हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
0: तसं कॉम्पिटिशन नाही, कारण एका बॅचचे नाहीत. कोण आता माझा एक भाऊ आहे, तो 2009 तो झालाय पासआउट, तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत, पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे, मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल, असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो त्यांच्याकडून.
1: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
0: हा, IT मध्ये आहेत म्हणजे अपॉर्च्युनिटी आहेत, जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे अपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते, आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे.
1: त्याच्यावर पण असे संधी मिळू शकते
0: काय
1: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
0: हा मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
1: तुला जाण्याची इच्छा आहे?
0: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
1: बर. आणि

0: ॲक्टिव्हिटीजमध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्ये कधी काय?
1: हा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंगमध्ये पण मीन्स ग्रुपमध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केले. थर्ड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती. सिनियर स्टुडंट आणि बाकीची जास्ती होती, त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
0: बर. आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं, पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो, असं काही बऱ्याच वेळा.
1: फर्स्ट इयर, सेकंड इयर नाही, पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, पण केलेल्या आहेत तशा. त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर, सेकंड इयरमध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही, तर पहिले दोन क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथमध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80%.
0: आणि हे चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
1: चित्रपट, आम्ही एक्झाम झाली की चित्रपटाला जायचो, मग लगेच सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
0: अच्छा, कुठे?
1: आपलं श्री
0: टॉकीजवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल.
1: हा, अभ्यास करताना, सबमिशन करताना, जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा, एक म्हणजे आम्ही तीन पार्टनर होतो, राहुल शेळके, विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला. तर एक मोबाईल घेऊन आम्ही तीन तीन चार चार वाजेपर्यंत पिक्चर, वेब सिरीज साधू असायचं.
0: बर बर बर. अच्छा, आता लग्न झालं?
1: नाही, आज आणखीन नाही.
0: बर बर. मग मेकॅनिकल होतं म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंट?
1: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या चार पाच मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
0: अच्छा अच्छा.
1: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचं आम्ही.
0: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तो घराकडे जातो, घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील, आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे, धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
1: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर, किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
0: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरुंगोळीला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11-12 लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं?
1: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
0: असं काय, असे डाऊनचे काय विषय झाले?
1: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये एवढा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड BE पूर्ण आजारी होतो. तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेला होता स्टमकचा, म्हणजे जे काय खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशनमध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या 1.5 वर्षामध्ये 2016-17. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्ती अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंगमध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर मग ह्या IT क्लास करणे, IT शिफ्ट होणे,
0: आता मात्र कम्फर्टेबल जॉब,
1: आता कम्फर्टेबल जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये एवढं.
0: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल, काही गोष्टी प्रॉब्लेम होणार,

0: त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, आणि मोस्टली तर आम्ही पाहिले की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम करतो. असं तुला कुठलं असं मोटिवेट करत राहिलं?
1: हा, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो, कारण बी फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा, नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जसं त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
0: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
1: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही. तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता,
0: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
1: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता. गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
0: बर बर बर. मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
1: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं, त्याच्यामध्ये बरेच गाणे ते कलाकार, देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
0: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
1: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी, आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
0: उस्मानाबादचा,
1: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसत, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम माटून जायचा एका सेकंदामध्ये. फक्त मेन बिल्डिंगची फक्त व्ह्यू दिसला बस मधून तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
0: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
1: स्वप्न तर आहे,
0: धन पण आहे, नावामध्ये राज आहे आणि पुन्हा पाटील आणणार आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
1: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये, किंवा फॉरेन मध्ये जर चान्स मिळाला अब्रॉडला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
0: अरे वाटतं, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगू, तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्स वर चालायचं पुढे असं?
1: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे, हे तर सगळेच सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम, हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधीही बेटर असेल, हा टाईम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, हेच सांगू शकतो मी.
0: क्या बात. तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे येथे कार्यरत आहेस, तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशा अपेक्षा व्यक्त करतो.
1: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है। दिल से होता है शुरू, दिल से होता है शुरू, पर कमबख्त सर पे चढ़ा है। कभी खुद से, कभी खुदा से, कभी जमाने से लड़ा है। इतना हुआ

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

सब सीखे हैं आप? 7, 8 भी बताए।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: मत हमसे खुद से हम।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।